त्रास जियो, तुद अंतर हाउ सुख वसा, तू अंतर सा बास जियो। पाणे तख्त वडाइया, पाणे पिख उदास जियो, पाणे थल सिर सर्व है, कमल फुले आकाश जियो। पाणे पवजल लंगी है, पाणे मंज परियास जियो,